इहा त आहे अल्लाह जी जोड़ियल जोड़। हाणे मूंखे ॾेखारियो उन्हनि ॿियनि छा पैदा कयो आहे। असुल ॻाल्हि इहा आहे त इहे ज़ालिम माण्हू पधरी गुमराही में पइजी विया आहिनि।

उन्हनि माण्हुनि ते झोली ककरनि वांगुरु छांइजी वेंदी आहे त उहे अल्लाह खे पुकारण लॻंदा आहिनि पंहिंजे दीन खे ख़ासि उन लाइ कंदे, पर जॾहिं हू खेनि बचाए ख़ुश्कीअ ते आणे थो त उन्हनि मां को वरी विच थरो थो बणजी पवे ऐं असांजे आयतुनि जो इनकार न कंदो आहे, पर उहो जेको गद्दार ऐं नाशुक्रो आहे।

रसूलनि जवाब ॾिनो, तव्हांजी नहूसत त खुद तव्हां सां ई लॻल आहे, छा इन करे था ईअं चओ जो तव्हांखे नसीहत कई वई? ॻाल्हि असुल इहा आहे त तव्हां लीकाई लंघी विया आहियो।

0: ईमानदार पंहिंजे कम में पंहिंजे प्रोफेशन में हर कोई माण्हू इंडिविजुअली जेकॾहिं सोचे त पोइ मुल्क जेको आहे न हिन कर्ज़ छा कर्ज़ वठण छा कर्ज़ ॾियणु शुरू कंदो हा न त हिते एतिरियूं एतिरा वसाइल आहिनि असांजे मुल्क जा सो बसि आहे हुन जो इस्तेमाल कीअं कजे छा कजे सो साईं वॾे खे चवां त मां त नेटवर्क जा आहे 1500 वजाए हर महीने भरींदो आहियां
1: असांजे लाइ पैकेज कराए
0: छॾे
1: पैसा ध्यानु कनि बाबा छो हले हिन नेट बहितर आहे त माण्हू पैकेज ई न कराए
0: माण्हू हिननि जो बि एहतिसाब हुजणु घुर्जे हिननि खां बि सवाल पुछणु घुर्जे त भाउ ग़रीब आवाम हर कार्ड ते माना 20 रुपया लाइ 25 रुपया लाइ 30 रुपया टैक्स असां खां कलेक्ट कयो वेंदो आहे सो अस्सलाम
1: वालेकुम
0: ॾिसो हाणे हिन अस्सलाम वालेकुम कहिड़ो हाल आहे भाउ ख़्याल को पियो आहे हिन जो नेटवर्क भलो
2: आहे
0: अलहमदिल्ला वरी चाचा न चओ न जंहिं ॻाल्हि खां मूंखे चिड़ वठे उहा तूं ॻाल्हि कर
1: अदा
0: चओ भाऊ चओ रिज़वान चओ
2: जी जी अदा रिज़वान जी जी जी
0: यार चओ
2: ऐं सभ खां पहिरियों जेके बि सभु ॿुधंदा जिते जिते मुंहिंजो आवाज़ वञी रहियो आहे सभिनी खे जश्न आज़ादी जूं खोड़ सारियूं मुबारक हुजनि ऐं तव्हां ॿिन्हिनि खे बि खोड़ सारियूं
0: मुबारकूं वाह दिलि दिलि पाकिस्तान त ॿुधायो
2: हा दिलि दिलि पाकिस्तान तव्हांखे ॿुधायां थो हिकिड़ो शेर ॿुधाइण चाहींदुसि पाकिस्तान जे
0: बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह
2: हा मुंहिंजा मिठड़ा वतन मुंहिंजा प्यारा वतन
0: वाह वाह
2: मुंहिंजा मिठड़ा वतन मुंहिंजा प्यारा वतन ए ज़मीन ए वतन सर ज़मीन ए वतन तुंहिंजा सभु माण्हू सुहिणा सुठा था लॻनि तुंहिंजा सभु माण्हू सुहिणा सुठा था लॻनि ज़ोर माछी मखण खां मिठा था
0: लॻनि
2: जंहिंजो चेहरो ॾिसी था सितारा झुकनि हे ज़मीन ए वतन सर ज़मीन ए वतन
0: मुंहिंजा
2: मिठड़ा वतन मुंहिंजा प्यारा वतन
0: वाह साईं वाह साईं वाह मज़ो अची वियो ज़बरदस्त माशाला
2: ही शेर हुयो मुंहिंजे दादा साईं अवामी शायर गुल साईं गोपाल शाह जो
0: माशाला माशाला ज़बरदस्त वाह वाह
2: ऐं जेके बि सभु ॿुधी रहिया आहिनि हुननि खे गोपांग जा खोर सारा सलाम याली मदद बाबा टेक केयर
0: वालेकुम अस्सलाम
1: बाय टेक केयर
0: टेक केयर
1: बाय टेक केयर अच्छा हिकिड़ो मिली न हले थो हिते हिकिड़ो तव्हांखे कॉमेंट कयो अथव ही वारो कॉमेंट स्पेशली तव्हांजे लाइ
0: ॿुधाए मुंहिंजी नज़र नथी पए
1: इहो चए थो रिज़वान साहब अवां सम्झो ॿी शादीअ जी मुबारक पियो ॾे कॉलर तव्हांखे हा
0: हा
1: अला
0: अला
1: जाई ॿुधायो
0: जाई चओ नो कमेंट
1: नो कैप्शन
0: नो कैप्शन विदाउट कैप्शन खाली पनो खाली तस्वीर ॾिठी अथव खाली कैनवस खाली
1: उहो माना आर्टिस्ट चवंदो आहे हाणे तव्हां माना इमेजिन कयो त हिन में कहिड़ी क़िस्म जी माना पेंटिंग थियल आहे
0: तोते वारो लतीफ़ो न आहे सम्झी त वियो
1: शुक्रिया पाकिस्तान हा दर्द दिल थैंक यू तव्हां सां गॾु आयो उन खां अलावा निदड़ी तव्हां बि असां सां गॾु आयो ठीकु है जी दीदार अली बिरोई तव्हां शायरी मोकिली आहे ऐं उन खां अलावा हिदायत अल अहमदानी असांजे प्रोग्राम खे ज्वाइन करे चुको आहे हाली सुल्तान खे थी सिदरा सरिज़वान ख़वातीन बोल रहे हम ख़वातीन नही है हम गर्ल्स है
0: मूंखे चाचा चओ था पोइ ख़बर पए चवंदा आहिनि न त हंधु उहो सड़े जाते बाहि लॻे हा
1: बिल्कुलु सही ॻाल्हि आहे अच्छा उन खां अलावा हिदायत अला तव्हांखे मुबारक हुजे बाबा कमेंट्स बाबा जेके पढ़ूं था जेके अचनि था उहे पढ़ूं था मां हाणे सोचां पई त आवाज़ छा में आई इहो हाणे बंदि थियो निदड़ी कहती इतनी खुशी किस बात की
0: जश्न आज़ादी
1: अच्छा सिटी दोदापुर से अब्दुल्ला लोहर हमारे साथी अदा रिज़वान भाई अल्लाह टाइम खां पो आया आयो आपको वेलकम 14 अगस्त मुबारक हो
0: खैर मुबारक हा वा बस मड़े इवेंट ते को ईद ते को शादी बारात ते मड़े अची वेंदा सॾु मिलंदो आहे त ईंदा आहियूं
1: बिल्कुलु
0: अॼु सॾु मिलियो असां
1: पहुची विया
0: भरियोसीं सॾु
1: اچھا یہ کہتے ہیں آپ دونوں کو السلام علیکم کیسے ہو, آپ کو جشن آزادی مبارک ہو.
0: خیر مبارک
1: نالو تو تھا پانچوں لکھی ہوئی کونے کو. عبداللہ مہر ہمارے ساتھ اتنا موری سے آزادی مبارک سر رضوان اور باجی سدرا میرپور خاص کب آئیں گے
0: عبداللہ مہر بھائی ان شاء اللہ ضرور انداسی
1: امبن جی موسم ہوئی تا باجی
0: گلناز واقعی میں جدیں بھی گال بول تھی دیا ڈاڈو محبت سے گلناز جو ہے وہ انوائٹ کندی ان شاء اللہ تعالیٰ انداسے تو ضرور تاں سے ملنداسے بھیا ایونٹ رکھندا سی اتے
1: نہ انہ کے لائے ساتھ ہوندا
0: ہے میٹ اپ میٹ اپ میٹ اپ سوری ہاں میٹ اپ رکھندا ہاں صحیح گل ہے
1: چتا تن مانو جکے جکے یوٹیوبر پانے میٹ اپ رکھنا ہے نا انہاں ساشر تھیندا ہے
0: بس
1: ان کر کینسل کر
0: ساشر نہ کرنا جی نشر کرنا جی بچا
1: چلو ٹائم جگہ سفا جلدی گزرن وے دو.

ऐसा फ़ख़्र महसूस कंदा आहियूं असांजी पाक आर्मी ते त असांजी पाक आर्मी सरहदनि ते चौकस हूंदी आहे हमेशा।

ॾिठो वञे त 14 अगस्त जो जेको ॾींहुं हूंदो आहे उहो ईद जहिड़ो ई महसूस थींदो आहे। यकीन ईद जहिड़ो ई असां हुनखे फील कंदा आहियूं ऐं उन करे नंढड़ा ॿार जेके हूंदा आहिनि उहे ॾाढो इंजॉय कंदा आहिनि हिन ॾींहं खे बि। पाकिस्तानी परचम जे हमशिकल पंहिंजो लिबास हूंदो आहे हुननि जो, जेका केप पाईंदा आहिनि उहा पाकिस्तानी झंडे वारी ठहियलु हूंदी आहे, ॾाढी ख़ूबसूरत लॻंदी आहे। ॿार हूअं बि ॾाढा ख़ूबसूरत हूंदा आहिनि, पर जॾहिं उहो ॿार पंहिंजे वतन अज़ीज़ जे झंडे जो लिबास ठाराईंदो आहे त उहो ॾाढो ख़ूबसूरत लॻंदो आहे। इहा त ॾाढी ख़ूबसूरत आहे, पंहिंजे वतन सां मोहबत जो इज़हार आहे। करे आज़ादी हिकड़ी वॾी नियामत आहे।

ਓਕੇ ਜਨਾਬ ਵਾਲੀ ਕਾਰ ਚਾਹੁੰਦਾ ਸੀ ਇੱਕ ਪੈਰੋ ਬੀਅਰ ਜੀ ਐਫ ਐਮ ਮਾਤਲੀ 90.4 ਸੀ ਲਾਈਵ ਸਟੂਡੀਓਸ ਮਾ ਜਸ਼ਨ ਆਜ਼ਾਦੀ ਮੁਬਾਰਕ ਜੇ ਹਵਾਲੇ ਸਾਂ ਲਾਈਵ ਨਸ਼ਰਾਤ ਤਹਾਂ ਸਾਂ ਮੁਖਾਤਬ ਆਹੀਂ जिन जिन मेहरबानी असा के हाँ जॉइन किया ट्यून किया है जी एफ एम मातली के उन समोरन समातन के भली कार मैसेज असा तई पोतल है लिखन पे अस्सलाम वालेकुम शहर गुलाब लगारी खां शायर गाजी खान रिंद फैजान अली रिंद तहां जो मैसेज पोतो है मिठा मानू لکھو ہے تو جشن آزادی جو مبارکوں پوری ٹیم کے خیر مبارکوں پاکستان زندہ باد پائید آباد محبتوں تکھو تو شو بہترین ہے محبتوں سائیں تاں جو خوبصورت سماعتوں ہیں یقیناً خوبصورت سماعتن جا مالک جے ہوندا ہیں کہ سٹھا سٹھا پروگرام ونداں ہیں سٹھا سٹھا آواز ونداں ہیں لکھ تھورا سائیں तव्हांखे भलीकार चवंदासीं असांजी बज़ में जेके महिरबानी हाणे हाणे असां सां जुड़ी चुका आहिनि जेकर मैसेज करणु चाहिनि था तरीक़ेकार बिल्कुलु आसान आहे मोबाइल जे राइट ऑप्शन में वञी करे टाइप कंदा एम टी आई थोरी स्पेस पंहिंजो नालो ॻोठ जो नालो लिखी करे मैसेज 88 ते असांखे सेंड करे ॾियनि जीअं हुननि जा मैसेज सुहिणा नाला पहुचंदा असां प्रोग्राम में कंदासीं शामिल جڑبی تھر پارکر کا وفا غلام رحیم بلوچ ہمیشہ محبت میں اساں کے یاد کندو اج بھی یاد کیو ہے سائیں سموری ٹیم کے جس نے آزادی جو مبارک ہندے تو وڈی مہربانی ادا ڈاکٹر تاں پروگرام کے بدھو پیا تاں جو یہ محبتوں ہیں جو تاں جی ایف ایم ماتلی 90.4 کے ہمیشہ ट्यून कंदा आहियो ऐं पंहिंजूं समातूं जेके आहिनि असां सां जोड़े रखंदा आहियो छो त अॼोकी बज़म जेका आहे उहा मोहबतुनि जी बज़म आहे ऐं ख़ुशी जी बज़म आहे हर प्रोग्राम जो पंहिंजो मज़ो हूंदो आहे यकीननि

वरी कार चवंदासीं हिकु भेरो ॿीहर उन्हनि समातुनि खे जिन जिन महिरबानी असांखे हाणे हाणे जॉइन कयो आहे ट्यून कयो आहे जी एफ एम मातली 90.4 खे. जशन आज़ादी जे हवाले सां स्पेशल ट्रांसमिशन आहे, यकीननि तव्हां जे लाइ बहितरीन ख़ूबसूरत मिली नगमा वतन अज़ीज़ जा गीत तव्हांजे समातुनि जो नाओ करे रहिया आहियूं ऐं तव्हां सां ॻाल्हियुनि जो सिलसिलो बि जारी आहे.